एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ शके 1947 अर्थात 25 मे 2026. पहाटेचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही प्रारंभ करतो आहोत या मंगलध्वनीनं.

श्रोते हो सुप्रभात। FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर आपण ठेवून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो वे लक्षात घ्या, सकाळचे 6 वाजतायत। सभेच्या सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून काही क्षणातच।

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 101.5 MHz वर.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत आणि आता वेळ होते आपल्या आवडत्या भक्ती गीतांच्या कार्यक्रमाची. हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं, संत ज्ञानेश्वर यांची शब्दरचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांची शब्दरचना. संगीतकार सुधीर फडके.

श्रोते हो, हे गीत होतं झाला महार पंढरीनाथ, या चित्रपटातलं पंडित वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांनी गायलेलं. यानंतरचं गीत आहे मधुकर जोशी यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं, गायिका उषा मंगेशकर.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी।

श्रोते हो, भक्त संगीताच्या कार्यक्रमात यानंतर एकविताहूत संत जनार्दन महाराज यांची शब्दरचना कमलाकर भागवत यांचं संगीत, गायिका सुमन कल्याणपूर.

श्रोतृगण, याच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा समारोप करतो आहोत या देशभक्ती गीतानं, जे गायले रवींद्र साठे आणि सहकारी यांनी. ही शब्दरचना आहे वैभव देशमुख यांची, संगीतकार किरण कुमार पाटील.

सम्मान 1.5 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. 6:35 झाली आहेत आणि आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यात खेळ या विषयावर चिंतन आपल्याला एक तरी लेखन आहे रोहिणी थिटे यांचं, तर वाचक स्वर असेल रेखा शेटे यांचा. त्यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. इतिहासात आज काय काय घडलं या घटनांच्या नोंदी आम्ही आपल्याला देतो दिनविशेष मधून. वेळ असेल 6:55. सकाळी 7:25 आपण ऐकू शकाल आमचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सात वाजून 40 मिनिटांनी आपल्याला आस्वाद घेता येईल मिश्र संगीताचा. हिंदी गजलांचा आस्वाद आपण घेऊ शकाल 8:40. 10:00 विविध या मालिकेत आपल्याला ऐकता येईल कार्यक्रम नमस्कार अमरावती. आज या कार्यक्रमात समाज सुधारक संत गाडगे बाबा या विषयावर इतिहास अभ्यासक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. आपल्या आवडत्या मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा 10:30. नव्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम नये तराने वेळ आपल्या लक्षात आहे 11:00. दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या त्यांच्या त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, तर हे आमचे आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम होते. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं.

0: अमरावती केंद्र,
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती,
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र।

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

0: श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6:40 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रम विचार पुष्प.
1: संक्रांतीला आकाशात पतंग उडवतात, जणू हजारो फुलपाखर हजारो पक्षी उडत आहेत असं वाटतं. हे पतंग म्हणजे जणू मानवी आशा आकांक्षा, हे पतंग म्हणजे जणू मानवी मन, मानवी आत्मे. प्रत्येक माणसाची उंच जाण्यासाठी धडपड जणू चाललेली असते. पतंग वर जातो, पुन्हा खाली येतो, कधी गोता खातो. मनुष्याचं असंच नाही का? कधी तो आशावान असतो तर कधी निराश असतो. कधी उज्ज्वल ध्येय त्याच्या डोळ्यासमोर असतात तर कधी स्वार्थाच्या खोल गर्तेत तो पडतो. पतंगाला दोरी नसेल तर सारं फुकट. कुठेतरी आधार हवा. मनुष्य तेव्हाच उंच भरारी घेऊ शकेल जेव्हा जीवनाला निष्ठा असेल, श्रद्धा असेल. ही निष्ठा, ही श्रद्धा माणसाला धडपड करायला शिकवते, त्याला उंच चढायला शिकवते. पतंग कधी काट्यात पडतो, फाटतो. ध्येयार्थ धडपडणाऱ्या जीवालाही आगीतून जावं लागतं. पतंगाच्या खेळाचा विचार करावा, तो त्यात अधिकाधिक अर्थ दिसू लागतो. खेळात रमायला हवं. दुसऱ्यानं आपला पतंग काटला तर त्यामुळं खट्टू न होता हार जीत गंमत मानून अटीतटीनं खेळलं तरच खेळाचा आनंद घेता येतो. हार जीत काहीही झालं तरी ते गोडीनं घ्यावं, हेच तर खेळातून शिकायचं असतं. अनंत आकाशात उंच उंच जाऊन पतंग कधी कधी शांत पोहत असतो. ना हाले ना चाले, जणू समाधीत रंगलेला जीव. आपलं मन कधी कधी असंच आनंदी शांत असतं. ना तिथे रडारड, ना दैन्य, ना निराशा, ना द्वेष, ना मत्सर. केवळ प्रेमाची स्वच्छ हवा. कधी कधी असे क्षण जीवनात येतात. कुठलाही खेळ असो, त्या त्या वेळेस सारा जीव ओतून खेळावा. कोणालाही पहिला नंबर मिळाला म्हणून खट्टू होऊ नये. खेळताना केवळ वर्तमानाचं भान हवं. त्या क्षणी बाकी कशाचाच विचार मनात येऊ द्यायचा नाही. हे तत्व सांभाळलं तर यश निश्चितच. खेळ म्हणजे चैतन्याचं प्रकटीकरण. खेळामुळं नकळत व्यायाम घडतो. श्रम दीर्घ श्वसन झाल्यानं रक्ताभिसरण सुधारतं. देहभान हरपून खेळल्यानं चिंतांचं विस्मरण होतं. आनंदाची प्राप्ती होऊन आयुष्य वाढतं. क्रीडा मैदान म्हणजे आरोग्याची मंदिरच. तरुणांना सामर्थ्य आणि ज्येष्ठांना चांगले आरोग्य लाभतं. खेळ कसे खेळायचे, खेळात कसं रंगायचं हे समजण्यासाठी खिलाडू वृत्ती असणं महत्वाचं ठरतं. खेळात निखळ आनंद मिळतो. हा आनंद स्थैर्य देतो आणि आपल्या मनातील राग, दुःख, संताप, नैराश्य, भीती अशा नकारात्मक भावनांचा विसर पडतो. अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी खेळांचा उपयोग होतो. खेळ कोणताही असो, इतरांशी खेळताना प्रत्येकाला

0: संधी देताना, एकमेकांशी जुळवून घेताना परस्परांच्या स्वभावाची ओळख होते, नियमांची बांधिलकी जपली जाते, सर्व अवयवांचा समन्वय खेळामुळे व्यवस्थित राहतो, खेळातूनच परिस्थितीशी आणि वातावरणाशी जुळवून घेण्याची आपसुक सवय लागते. शिक्षणामध्ये, सामाजिक संबंधांच्या वाढीमध्ये आणि आरोग्य सुधारणेमध्ये खेळांचा सिंहाचा वाटा असतो हे अनेक संशोधनांमधून सिद्ध झालं आहे. खेळातलं दमणं वेगळं आणि दमण्यासाठी खेळणं वेगळं. खेळण्यातल्या रमण्यात रमणं असतं, रमता रमता फुलणं असतं. आनंदानं दमल्यावर थांबायचं कधी हे स्वतःच खिलाडू वृत्तीनं ठरवता येतं. जीवन हे क्रीडांगण आहे, त्यात परिस्थितीनुसार मानवानं आपला भाग खिलाडू वृत्तीनं खेळावा आणि तो खेळत असताना आपली सुखदुःख, आपत्ती, जय पराजय यांना हसत मुखानं तोंड देणं योग्य असतं. खेळामुळं अशी वृत्ती निर्माण होते. तसंच खेळ खेळताना प्रत्यक्ष खेळाडू तर खेळात रंगतोच, पण पाहणारेही त्यात रंगून जातात. म्हणजेच खेळ सर्वसमावेशक असतात.
1: श्रोते हो, विचार पुष्प यात आज खेळ या विषयावर चिंतन आपण ऐकलं. लेखन होतो रोहिणी थेटे यांचं, तर वाचक स्वर होता रेखा शेटे यांचा. आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, काही क्षणातच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी

0: म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये, की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली, शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून, तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळी मधली जी हायजीन आहे, स्वच्छता आहे, तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची, तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते, तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्वाचं आहे, तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे, आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्य तत्परतेने ती करू शकेल, ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: मॅडम, तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
0: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो, तर त्यावेळी पहिलं आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो, आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्त्रावावर असतं, त्याच्यामुळे काय होतं की तिचं त्या कामावरती फोकस राहत नाही, आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे, आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल, आणि जे काही तिचा मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
1: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय?

0: हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरित गृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते, पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते, पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहे. मुख्य हरित गृह वायू हे कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. जरी 1.4 अंश सेल्सिअस हा आकडा ऐकायला छोटा वाटत असला तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात विचार करता ही उष्णतेमधील खूप मोठी आणि चिंताजनक वाढ आहे. तापमान वाढीची सद्यस्थिती आणि गती सरासरी वाढ वेगवेगळ्या जागतिक हवामान संस्था जशा कोपर्निकस क्लायमेट चेंज आणि नासा यांच्या आकडेवारीनुसार पृथ्वीचे तापमान साधारण 1.3 अंश सेल्सिअस ते 1.4 अंश सेल्सिअस च्या दरम्यान वाढली आहे. दर 10 वर्षात सुमारे 0.2 डिग्री सेल्सिअस ने तापमान वाढत आहे. गेल्या 10 वर्षातील काळ हा इतिहासातील सर्वात उष्ण काळ म्हणून नोंदला गेला आहे. जर तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर पृथ्वीवरील हवामान संकट अत्यंत घातक आणि नियंत्रणाबाहेर जाईल अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 MHz. आणि आता जाणून घेऊया त्याचं दिनविशेष. श्रोते हो, आज आहे 25 मे. आजच्या दिवशी 1666 साली छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आग्रा इथं नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेत पहिल्यांदा सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशनवरून अधिकृतपणे प्रसारण करण्यात आलं ते आजच्या दिवशी 1953 साली. कांचनगंगा हे जगातलं तिसरं सर्वोच्च शिखर पहिल्यांदाच जो ब्राऊन आणि जॉर्ज बँड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केलं. दिवसाचंच होता वर्ष होतं 1955. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी हे दशक संपण्यापूर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केला होता तो आजच्या दिवशी 1961 साली. इथोपियातल्या आदिस बाबा इथं ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटीची स्थापना झाली ती आजच्या दिवशी 1963 या वर्षी. चीन सरकारनं विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्यावरील 10 वर्ष जुनी अशी बंदी उठवली ती आजच्या दिवशी 1977 साली. आज कुणाकुणाचा जन्मदिवस आहे ते बघूया. क्रांतिकारी रासबिहारी बोस यांचा आज जन्मदिवस आहे 1986. इतिहासकार आणि लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचाही आज जन्मदिवस वर्ष

1892. ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञ सर जॉन एलियट यांचा जन्मदिवस आहे वर्ष 1831. भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक करण जोहर यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1972. आधुनिक भारतीय व्यायाम विद्येचे प्रवर्तक आणि कन्या आरोग्य मंदिराचे संस्थापक गजानन यशवंत तांबडे यांचं आजच्या दिवशी 1954 साली निधन झालं. भारतीय संगीतसृष्टीतील प्रख्यात जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यातले संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचं निधन झालं ते आजच्या दिवशी 1998 साली. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांनी आजच्या दिवशी 2005 साली अखेरचा श्वास घेतला. श्रोते हो तर हे होतं आजचं दिनविशेष.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: संगीत असोवा शिक्षण, संस्कृति असोवा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असोवा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
2: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय। ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606655381

0: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
1: आजच संपर्क करा।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
3: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्यानी नातं जोडा.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्स वर. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:07 झाली आहेत आणि आता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून 7:10 दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. पण तत्पूर्वी सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर बातम्या.

0: राज्याच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
3: सतारीचे बोल असोत
4: के मंजुळ बासरी
3: शततारांची संतूर असो
4: के मंगल सनई
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
4: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
4: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे 7:10 झाली आहेत ऐकूयात प्रादेशिक बातम्या
5: आपल्याला
6: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर आणि राज्याच्या काही भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट आता सविस्तर बातम्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला त्याचबरोबर व्यापार ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबिओ यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन

0: करताना बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले.
1: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलं आहे लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली.
0: यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश म्हस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

पत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या या वर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 साठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. CBSEच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSEच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाइम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं UPSEनं सांगितलं. सध्या OBCचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ OBC राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून OBCना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार OBCच्या बाबतीत आंधळा आणि बहिर झालंय का, असा प्रश्न OBC नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी OBCत मराठा समाज दाखल झाला तर OBCमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं, असा

सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉक्टर सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं लाखो रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे

आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉक्टर सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं लाखो रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील 3 जणांपैकी 2 जण थोडक्यात बचावले असून 1 मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणी अमरावती,
1: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
0: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
1: एकाकी मनाला भावनांची साथ,
0: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
1: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
0: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी अमरावती केंद्र।
2: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्जवर।
3: श्रोते हो, आपण ठेवून केले आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्जवर। सात वाजून 24 मिनिट आणि 45 सेकंद झाली आहेत। वेळ होते दिलखुलास या आमच्या प्रायोजित कार्यक्रमांची। हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करत आहोत।

Johnny Hart. गेल्या 75 वर्षापासून आपल्या मनात रुंजी घालतोय. ऐकत रहा अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा

0: कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट्टी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
1: नाही.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल तर एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून शिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय करता आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहत. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, अशा काही तर त्याचे येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग तो छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही. आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत. मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला. मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ आहे.
0: मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअरफ्लाइट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो. हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे, मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या

0: खात्यामधून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोक.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल, ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत,
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आयडी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे, म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं?
0: त्यांनी ऑनलाइन 3G वापर करायचा.
1: मला विचारायचं की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रॅन्डम आहे, शहरात पण आहे, खेडेगावात. साधारणपणे आपल्या देशामधले 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे, 45% लोक. त्यात शहरी भागाला, ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आताची आपली डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम, ही जी इंटरपेची जी सिस्टीम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा.
0: आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला, QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात, आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे जातात, तो काय करतो QR कोड पाठवतो. आपल्याला काय वाटतं, तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय, ते QR कोड वरती पिन नंबर टाका, तुम्हाला पैसे मिळून जाते. पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात, त्यामुळे कुठलाही QR कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो.
1: आणि OTP कोणाला शेअर नाही करायचा.
0: OTP शेअर नाही. QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा.
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे OLX वरती ते जातात, OLX वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं, काहीतरी फर्निचर, घरातलं काही जुन्या वस्तू विकायचे असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला अडवान्स पाठवतो, आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 1-10 हजाराचा अडवान्स पाठवतो, म्हणून तो QR कोड पाठवतो. मग QR कोड याला काय वाटतं की पैसे मला येणार आहेत. मग QR कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे, आणि ज्यावेळेला ते पैसे तुमच्या अकाउंटमधून त्या अकाउंटला पैसे जातात त्यावेळेस विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत नाही.
1: नक्कीच सर. पण सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला तुमच्या मुलीला असा, मी अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे

0: डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील समजा चुकून जर पैसे गेले तर 1988 कॉल करायचा आहे. सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा,
0: तुमच्या फोन मध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्की सर. श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम दिल खुलास, आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची आपल्या सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
0: श्रोते हो आपण ठेवून केला आकाशवाणीचं अमरावती केंद्र. 7:40 झाली आहे आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. हे गीत आहे गुड्डी या चित्रपटातलं, वाणी जयराम यांनी गायलेलं, गुलजार यांचे शब्द, संगीतकार वसंत देसाई.

0: कुठे आहे?
1: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट.
0: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
0: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस
0: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606555381.
4: श्रोते हो, हे गीत आहे श्री पार्टनर या चित्रपटातलं बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं. शब्द आहेत अश्विनी शेंडे यांचे, संगीतकार निलेश मोहरील.

श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम मिश्र संगीत. यानंतरचं गीत आहे अदालत या चित्रपटातलं. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे. राजेंद्र कृष्ण यांचे शब्द, संगीतकार मदन मोहन.

श्रोतेगण, आणि आता आजच्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा समारोप करतो आहोत दिल एक मंदिर या चित्रपटातल्या सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या गीतानं. हे गीत लिहिलंय शैलेंद्र यांनी, संगीतकार शंकर जयकिशन. मिश्र संगीत कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

0: सागर मेरी लाडली, चंचल सागर मेरी लाडली,
1: श्रोते हो, हा होता मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 101.5 MHz. सकाळचे 8 वाजतात. काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि 8:15 मॉर्निंग न्यूज. त्यानंतर 8:30 मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्याला ऐकता येईल. तेव्हा सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून हिंदीतल्या बातम्या काही क्षणातच.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराण सोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. कॉंगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, हुरमुजची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणू कार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल, तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉक्टर जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांचा

भारतातही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी IIT मद्रास आणि IIT कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. CBSEच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे. परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशु पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तर सदृश पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, कॅबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुकशामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना, मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वर जवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक 4-चाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून

तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेला आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 105 मेगाहर्ट्स वर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
0: FM 101.5 मेगाहर्ट्स वर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, 8:40 होत आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी गझल. ही रचना आहे उमराव जान या चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली शहर यार यांची शब्दरचना, संगीतकार खयाम.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
1: श्रोते हो, यानंतरची गजल आहे अर्थ या चित्रपटातली कैफी आझमी यांनी लिहिलेली, गायक आणि संगीतकार जगजीत सिंग.

श्रोते हो आपण ऐकत आहात हिंदी गजल आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून आणि यानंतरची रचना आहे लता मंगेशकर यांनी गायलेली खानदान या चित्रपटातली. नक्षलायलपुरी यांचे शब्द संगीतकार खय्याम.

श्रोते हो, आणि आता हिंदी गजलांच्या या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत गुलाम अली यांनी स्वरबद्ध केलेली मंजूर अहमद यांची शब्दरचना गायिका आशा भोसले.

श्रोते हो, आपण ऐकत होतात हिंदी गझलांचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. पुन्हा आपली भेट सकाळी 10 वाजता आमच्या स्थानिक प्रसारणात. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशी साठी 99606 55381.
4: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
0: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आता सकाळचे 10 वाजले आहेत. वेळ होते आहे विविधा या आमच्या कार्यक्रमाची. आज यात आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नमस्कार अमरावती. कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम.
4: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
5: श्रोतेहो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात विज्ञाननिष्ठ कर्मयोगी संत गाडगेबाबा विचार आणि कार्य या विषयावर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम.
0: श्रोतेहो नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वच्छता हीच सेवा आहे आणि मानवता हीच ईश्वर सेवा असा मूलमंत्र ज्यांनी दिला ते होते संत गाडगेबाबा. अज्ञान असो, अंधश्रद्धा असो, अनिष्ठ रूढी परंपरा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं, हाती खराटा घेतला. अत्यंत साधेपण समाजाला दिशा देणारे गाडगेबाबांचे विचार होते. मित्र हो, आज आपण याच विषयावर या महान व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्याकरता त्यांची शिकवण समजून घेण्याकरता आणि या विषयावर आपल्याकडे चर्चा करण्याकरता आज आपल्या स्टुडिओमध्ये अमरावती आकाशवाणीच्या आलेले आहेत संत साहित्याचे अभ्यासक आणि विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे. डॉक्टर राजेश मिरगे हे श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राजेशजी, आजच्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
6: नमस्कार.
0: नमस्कार.
6: धन्यवाद.
0: आणि खूप छान विषय आज आपण चर्चे करता घेतला आहे. आपल्या परिसरातलं व्यक्तिमत्व संत गाडगेबाबा, वैराग्यमूर्ती असं त्यांना म्हटलं जातं, आणि विज्ञाननिष्ठ असे कर्मयोगी संत गाडगेबाबा, लोकोत्तर पुरुष होते असा आपण उल्लेख त्यांचा नेहमी करतो, कारण आचार धर्म त्यांनी सांगितलेला आहे. तर मला खरं तर याच विषयाच्या अनुषंगाने पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा की आचार धर्म, लोकोत्तर पुरुष म्हणून त्यांचा आचार धर्म, या आचार धर्माचा परिचय आम्हाला कसा करून द्याल?
6: सर, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा असं एक व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी अंगावर आयुष्यभर चिंध्या पांघरल्या आणि सोन्यासारखा विचार दिला. आणि तो सोन्यासारखा विचार जर कोणता असेल तर तुम्हाला आचार सूत्र सांगितली, कृतिशीलता आपल्याला सांगितली. गाडगेबाबा हे म्हणजे रसायन असं होतं की ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताची करुणा, बुद्धाची अहिंसा आणि श्रीकृष्णाचा कर्मवाद ज्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. गाडगेबाबा लोकविद्यापीठाचे कुलपती होते. त्याचा अभ्यासक्रम काय होता? ऋणमुक्ती, दारिद्र्य मुक्ती, अज्ञान मुक्ती आणि व्यसन मुक्ती, आणखी खूप सारे,
0: स्वच्छता वगैरे बरंच काही.
6: आणि पात्रता काय होती सर? यात जर विद्यापीठात जर प्रवेश करायचा असेल तुम्ही सदाचारी पाहिजे आणि नीतिवान पाहिजे. आणि तुमचं ध्येय काय होतं या विद्यापीठाचं? माणूस घडवणं. आणि याची आकाशवाणी काय होती? तर कीर्तन हे माध्यम.
0: क्या बात.
6: ध्येय ब्रीद होतं जनी जनार्दन. असा कोणत्याही जातकुळीत न बोडणारा हा संत ज्यांनी माणूस धर्माची मांडणी केली. जाती

0: च्या आज भगव्या हिरव्या निळ्या रंगाच्या पलीकडे जाऊन मानवतेचेही रंग असू शकतात. आज आपण मंगळावर गेलोत, पण जातीयतेचं कुंपण आम्ही सोडू शकलो नाही
1: आणि आपले रंग पण सोडले नाही,
0: सोडले नाही
1: वेगळे रंग सोडायला लागले,
0: सोडायला लागलो. म्हणजे पंढरपूरला गाडगे बाबा दरवर्षी जायचे, पण पंढरपूरचा विठोबा काळा आहे की गोरा आहे हा कधीही त्यांनी पाहिला नाही. मग तुम्ही विचाराल मग ते कशा करता जायचे, तर तिथे महाराष्ट्रातून देशभरातून येणाऱ्या सर्वसामान्य यात्रेकरूंची सेवा करण्यासाठी जायचे. आणि त्या सेवेला त्यांनी धर्म मानला. आणि लोकभाषेत ते निरक्षर होते आपल्या भाषेत परिभाषेमध्ये, पण त्यांनी सामान्य लोकांच्या मनामधल्या सगळ्या अज्ञानांना दूर करण्याचं आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून कार्य केलं.
1: अगदी जाळी जळमट करण्याचंच काम केलं.
0: खरं, अगदी खरं आहे. आणि हाच त्यांचा मानव धर्म, हा त्यांचा जीवन धर्म त्यांनी सेवेला मानला. त्या अर्थानं वैराग्यमूर्ती गाडगे बाबांचं त्यांच्या आचारधर्माची मांडणी आपल्याला या ठिकाणी करता येईल.
1: विज्ञानाचे उपासक असं पण आपण गाडगे बाबांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे.
0: हो,
1: आणि तो खरंच आहेच. या अनुषंगाने त्यांच्या कार्याचे पैलू, हा विविध पैलू कसे मांडले?
0: हा सर, आपण स्वच्छता एक पैलू आता बोलताना सांगितलं, निवेदन करताना स्वच्छतेच्या मूलमंत्रासोबत त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं, अस्पृश्यता निवारण्याचं त्यांनी काम केलं, विज्ञानाचं महत्व सांगितलंच आहे, रोकडा धर्म मांडला आणि राज्य विकासाची ब्ल्यू प्रिंट ही म्हणजे रोकडा धर्म आहे असं काही लोक म्हणाले, ते अगदी खरं आहे. म्हणून व्यक्तिधर्म आणि राष्ट्रधर्म आणि समाज धर्म या तीन याची मांडणी त्यांनी कीर्तनातून आपल्या समोर केली. आज सर्वसामान्य माणसाला किंवा मोठमोठ्या संत महंतांना सुद्धा देवाचा शोध अजूनही लोक घेत आहेत, पण माझे गाडगे बाबा साध्या कीर्तनातून साध्या पद्धतीनं वऱ्हाडी लोक भाषेत लोकांना विचारायचे की तुमच्या देवाला आंघोळ करताय, अंग धुता येते का, तुमच्या देवाला कपडे घालता येतात का. लोक म्हणे नाही, मग तुमच्या देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि कुत्र आलं तर हाड म्हणता येते काय. मग लोक म्हणे नाही, मग गाडगे बाबा म्हणायचे की ज्या देवाला आंघोळ करता येत नाही, कपडे घालता येत नाही आणि कुत्र आलं तर हाड म्हणता येत नाही. मग ते म्हणतात गाडगे बाबा कीर्तनात विज्ञान सांगताना पुरावे देतात, आणि ते पुरावे देतात आणि पुरावा सांगतात की तुकाराम म्हणतात देव पाहासी गेलो, देव होऊनी गेलो, बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, तुकोबान तर याच्या पहिलेच म्हणेला आहे ते तुम्ही ऐका. अशा प्रकारे देवत्वाची संकल्पना मांडणारे लोकांच्या सेवेमध्ये ही किती
1: देव हा, देव हा दगडात नाहीच,
0: नाही
1: गोर गरिबांमध्ये आहे.
0: अगदी
1: हेच त्यांचं म्हणजे ते फार फार सुंदर तो मानवतावादी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी.
0: अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. यात्रेला त्यांनी विरोध केला, जत्रेला त्यांनी विरोध केला आणि फत्र्याला विरोध केला.
1: सर, आपल्या कार्यक्रमामध्ये गाणं ऐकायची छान वेळ झाली आहे.
0: मला वाटतं आपण गाडगे बाबांची चर्चा करतोय, त्यांच्या विचारांची. गदी माळगुकर आणि गीतकार आहेत आणि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळी तुझी लेकरे, मला आवडेल सर.
1: आणि अमरावतीचा चित्रपट आहे.
0: हो,
1: आणि डॅडी देशमुख काढला होता आणि
0: दर्शित केला आहे.
1: श्रीराम लागूंनी गाडगे बाबांची भूमिका केली,
0: सुंदर भूमिका.
1: तर मित्र, छान गाणं सुचवलंय राजेश मिरगे सरांनी, ऐकूयात त्यांच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोतेहो, आपण ऐकताय कार्यक्रम नमस्कार अमरावती आणि आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर राजेश मिरगे. राजेश सर, गाडगे बाबांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलं,
1: हो,
0: तर ते प्रचंड अफाट असं त्यांचं ते काम आहे.
1: अफाट आहे
0: त्यांच्या
1: अगदी.
0: कामाची काही उदाहरणं जर द्यायची झाली तर कुठली देता येतील?
1: मग मी जो उल्लेख केला पुन्हा उल्लेख करेल, यात्रा, जत्रा आणि फत्रा यांनी त्यांना विरोध केला. दुर्दैवानं आम्ही अजूनही त्याला दूर करू शकलेलो नाहीये. मग या पार्श्वभूमीवर त्यांनी जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यातून काम केलं ते खूप महत्वाचं आहे. की जात, धर्म, पंथ, कर्मकांड, श्राद्ध, विधी हे सर्व बहुजनांच्या मानगुटीवर बसली आहेत आणि ते त्याच्या दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जे डिफिलच्या प्रबंधामध्ये धर्माचा वैदिक धर्मात धर्माचा उगम आणि विकास या त्यांच्या आव्हानात्मक पीएचडीच्या संशोधनामध्ये त्यांनी हीच विचार मांडले आहेत की हे सर्व सगळं काही खोटं आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाला एक डोळस दृष्टी देण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की जेव्हा नाशिकला ते गोदावरीच्या किनारी बसले होते आणि त्या ठिकाणी आपण अंत्यसंस्कार, खरं तुम्ही मराठीचा प्राध्यापक आहे, अंत्य म्हणजे शेवटचा संस्कार, पण शेवटच्या संस्कारानंतर सर पुढे जे काही ओली क्रिया, साधी क्रिया, दशक्रिया ह्या ज्या क्रिया होतात ह्या कशासाठी?
0: अंत्यसंस्कारानंतर काय होतं? मग
1: थांबायला पाहिजे ना आपण. मग नाशिकला पिंडदान होतं आणि त्या ठिकाणी काही लोक पिंडदान करत होते, गाडगेबाबा ते पाहत होते. पिंडदान झाल्यानंतर ती लोक नदीच्या मुख्य प्रवाहात आले गोदावरीच्या आणि पाणी वर फेकायला लागले. मग गाडगेबाबा त्यांच्याजवळ गेले उत्सुकतेपोटी. त्यांना म्हणाले, काहो महोदय काय सुरू आहे तुमचं? ते म्हणाले, आमचे वडील वारले आहेत, त्यांच्या या दसव्या निमित्त आम्ही पिंडदान केलं. ठीक आहे, वित्तपर्यंत ठीक आहे. मग हे काय करताय?
0: पाणी
1: का आकाशाकडे फेकताय? ते म्हणे, हे आम्ही आमच्या मृतात्म्यांना हे पाणी भासतोय जेवण झाल्यानंतर. मग गाडगे महाराजांनी निमूटपणे ऐकलं आणि दुसऱ्या किनाऱ्यावर बाजूला गेले, ते पाणी वर फेकायला लागले, यांचं आटोपलं. यांना वाटलं याचे काही असेल. मग ते म्हणे, काहो महोदय तुमचं काय सुरू आहे? ते म्हणे, नाही म्हणे, मा वावर म्हणे मूर्ती जी अपुरली आहे त्या वावराला मी पाणी देऊन राहिले. मग गाडगेबाबा ते म्हणे, तुम्ही मूर्ख आहात का? गाडगेबाबा म्हणाले, जर तुमच्या मृतात्म्यांना थेट स्वर्गात जर पाणी पोहोचू शकते
0: तर
1: माहे वावर तर नाशिक पासून फक्त 400 किलोमीटर अंतरावर मूर्तिजापूरले, पाणी का पोहोचू नये? या प्रसंगातून त्यांची जी वैज्ञानिक जाणीव आहे, जी दृष्टी आहे, ती मला या ठिकाणी पाहायला मिळते. असे असंख्य उदाहरण आहेत की कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनामध्ये श्रद्धा, श्रद्धेचं बीजारोपण केलं, पण अंधश्रद्धेला त्यांनी नकार दिला. म्हणजे ते म्हणतात ना की किंवा जनसेवा त्यांनी हा धर्म मानला, की सत्यनारायणाची पूजा जर तुम्ही करता, जादूटणा जर तुम्ही करत असाल तर महाराज म्हणते या सगळ्या बोवा लोकायला बोलावा एका जागी आणि भारताच्या बाउंड्रीवर उभं करा आणि शत्रू आला की त्याला म्हणा छू मंत्र कर. काय साध्या भाषेत
0: खरं खरं
1: किती प्रेरक विचार आहेत.

0: आणि पटणाऱ्या कृतीतून,
1: पटणाऱ्या कृतीतून आणि कुणाच्या भावना न दुखावता,
0: न दुखावता.
1: जे करोडो रुपये जर लष्करावर खर्च होत आहेत तर गाडगेबाबा म्हणायचे आपण बंद केलं पाहिजे.
0: कर मारली तर काम होत असेल तर मग कशाला करोडो,
1: त्या बोला 1 लाख रुपये द्यावा. गाडगे महाराज म्हणाले
0: सर अस्पृश्यता निवारण असो, शिक्षणाचं महत्व असो, ग्रामस्वच्छता असो, असे अनेक पैलू आहेत गाडगेबाबांचे. तर विश्लेषकाच्या भूमिकेतून थोडक्यात अगदी हे तिन्ही पैलू जर मांडायचे असतील तर ते कसे मांडाल?
1: अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत त्यांचं महत्वाचं काम आहे ते म्हणायचे की बा तुमचं आमचं आकाश एक आहे, जमीन एक आहे, मग ह्या जाती कशा करता, हे गाव कुसा बाहेर लोकांना कसं गाव राहावं लागतं यावर त्यांनी प्रश्नचिन्ह केलं. ते म्हणाले की तुम्हाले मले 32 दात आहे आणि हरिजनाले काय 10 दात आहेत, म्हणून तुकोबांचा पुरावा देतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा पुरावा देत गाडगे महाराज अस्पृश्यता निवारण्याचं कार्य करतात. लोकांना माणूस म्हणून जगण्याचा विचार ते देतात. म्हणूनच गाडगेबाबांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं अद्वैत नातं होतं. बाबासाहेब त्यांना गुरु म्हणायचे,
0: कारण जे करायचं ते पुराव्यानिशी सिद्ध करायचं
1: हे त्यांची शैली होती. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर ही त्यांची कीर्तन शैली, ही त्यांची विचार, त्यांची भूमिका आणि हे त्यांचं वैचारिक प्रवर्तन होतं. म्हणजे धर्मांतराच्या चर्चेबाबत जेव्हा धर्मांतराचा विषय बाबासाहेबांसमोर आला, मला सांगू द्या की बाबासाहेब धर्मांतराच्या चर्चेच्या निमित्तानं थेट पंढरपूरला बाबांना भेटायला आले आणि बाबांशी बोलले, चर्चा केली दीर्घ काळ आणि बाबांना सांगितलं की बाबा मी जे करतो हे बरोबर आहे का. किती मोठी गोष्ट आहे की एक कायदे पंडित, एक अभ्यासू व्यक्ती धर्मांतराची चर्चा गाडगेबाबांशी करतो आणि ती पंढरपूरची जी गाडगेबाबांनी स्थापन केली धर्मशाळा आहे, शेवटच्या क्षणी गाडगेबाबा म्हणतात हे माझं अपत्य आहे आणि याला सुरक्षित ठेवण्याचं काम जर कोण करेल तर माझा बाबासाहेब आंबेडकर करतील. ही त्यांना हँडओव्हर केली त्यावेळी. शिक्षणाचं महत्व तर सगळ्यांना माहितच आहे की पोटाला कपडे बांधा, उपाशी राहा, खराड्याचा बैल तुम्ही आहात, तिसरा डोळा विद्येचा हा महत्वाचा आहे. त्यासाठी वसतिगृह त्यांनी स्थापन केली, शाळा स्थापन केल्या पंढरपूर, मिरज, अकोली, भुसावळ असे कितीतरी सांगता येतील. म्हणून प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की एका चिन्ह्याधारी माणसानं 21व्या शतकाची परिभाषा ही 20व्या शतकातच केली होती. त्याची प्रेरणा गाडगेबाबा होती. मला वाटतं की त्यांचं शिक्षणावरचं काम, त्यांचं अस्पृश्यता निवारण्याचं काम आणि स्वच्छतेला तर त्यांनी जे इतकं सर्वाधिक महत्व दिलं जे जगाच्या पाठीवर आजही आपण मागे आहोत त्या बाबतीमध्ये. आजही सगळे अरब कंट्री सुद्धा स्वच्छ झालेले आहेत सर. आपण उत्तम नागरिक निर्माण करू शकलो नाही दुर्दैवानं. आम्ही फक्त 10 मार्काचं नागरिक शास्त्र 10वी शिकलो, दुर्दैवानं फक्त पदवीधर तयार झाले,
0: मार्कांपुरतं शिकलो,
1: सिव्हिल सेन्स आमच्या मध्ये नाहीये. आजही आपण दिवाळीच्या दिवशी कशाची पूजा करतो, फळ्याची पूजा करतो, झाडूची करतो, कारण ते स्वच्छतेचं प्रतीक आहे आणि गाडगेबाबांनी आयुष्यभर ते प्रतीक स्वतः वापरलं आणि त्याला दर्जा दिला, त्याला प्रतिष्ठा दिली. केरसोनीनं गाव स्वच्छ केलं आणि कीर्तनातून लोकांच्या मनावरची जळमट दूर केली. या दोन्ही प्रकारच्या स्वच्छता गाडगेबाबांनी केले.
0: सर तुम्ही शिक्षणाचा अगदी धावता उल्लेख केला, मला परत तिथे एक आणायचा की संत गाडगेबाबा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्यांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली, तर यांच्यामध्ये मैत्रीभाव होता दोघांमध्ये, तर त्याबद्दलही आम्हाला जरा तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की शैक्षणिक कार्यासंबंधी त्यांच्या तुम्ही काय सांगाल?
1: म्हणजे जेव्हा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पंजाबराव देशमुखांनी बहुजनांच्या आणि शेतकरी भूमिपुत्रांसाठी जी शिक्षण संस्था उभारली त्यावेळी गावोगावी जाऊन त्यांनी मदत मागितली. तत्कालीन उच्चवर्णीयांनी आणि ठराविक वर्गांनी त्यांना मदत सुद्धा केली नाही हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर एक मूठ जोंधळ धान्य द्या अशा प्रकारचं आव्हान पंजाबराव देशमुखांनी केलं. त्यावेळी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि गाडगेबाबांची कित्येक वेळा त्यांच्या भेटी झाल्या आणि गाडगेबाबांनी भाऊसाहेबांच्या या शिक्षणाच्या चळवळीला, या सामाजिक चळवळीला मदत करण्याचं महाराष्ट्रभर कीर्तनातून त्यांनी जाहीरपणे त्यांनी त्याला आव्हान दिलं.
0: बरोबर.
1: आणि लोकांना ते लोकांच्या मनात पेरलं. ते असं म्हणतात गाडगेबाबा, अरे बापो हो, पंजाबराज तुमचा इठ्ठल आहे, तेच तुमचं पंढरपूर आहे, इठोबाच्या मागे नका जाऊ, या पंजाबरावच्या मागे जा, म्हणजे मागे जा. अशा प्रकारचं आव्हान करत पंजाबरावांच्या शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीला एक अधिष्ठान, प्रतिष्ठा आणि त्याला भरघोस आर्थिक मदत संत गाडगेबाबांनी दिलेली आहे आणि मला वाटतं ही खूप महत्वाची बाब आहे. म्हणून प्रक्रिया असं म्हणतात.

0: की प्रत्येक माणूस एक परमेश्वराचं देऊळ आहे, माणसाची सेवा ही ईश्वराचीच पूजा आहे, आणि या सर्व भूतांमध्ये ज्यांना प्रत्यक्ष भगवंताचा साक्षात्कार झाला तो एक महान समाजवादी संत, तो गाडगेबाबा आहे. आणि त्याला सोबत करणारे पंजाबराव देशमुख आहेत. ही त्यांची नाती संबंधाची वीण मला खूप महत्वाची वाटते.
1: सर, पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी परत एकदा छान तुमच्या आवडीचं एक गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकूयात.
0: या निमित्तानं मला एक छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा ऐकावासा वाटतो.
1: बरं.
0: कारण गाडगेबाबांचं आणि पंजाबरावांचं अधिष्ठान महाराज होते, शिवाजी राजे होते.
1: चला ऐकूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा.

0: सर वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांची कीर्तन परंपरा हा एक आणखी वेगळा भाग होता. तर या त्यांच्या कीर्तन परंपरेवर कसं नेमकं तुम्ही भाष्य
1: सर
0: करा?
1: दोन गोष्टी त्यांच्या जीवनातल्या खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे कीर्तन परंपरा आणि दुसरा त्यांनी केलेला पत्रव्यवहार. त्यांनी लिहिता वाचता येत नव्हतं, पण ते मात्र आपल्या सहकाऱ्यांकडून पत्र लिहायचे,
0: लेखनिक होता त्या
1: लेखनिक
0: कारणे.
1: होत. आणि दुर्दैवानं आम्ही 17,000 कीर्तन गाडगे बाबांनी केली, पण शेवटचे कीर्तन फक्त रेकॉर्ड करू शकलो. हे आपलं दुर्दैव आहे की आपण हा वसा जपू शकलो नाही. गाडगे बाबांची जी प्रबोधनाची जी वाट होती ही नवीन वाट पहाट होती, कि ते जीवघेण्या परंपरागत विचारांचा त्याग करून गाडगेबाबांनी एक नवीन अनोखी आगळी वेगळी कीर्तन शैली विकसित केली होती. गाडगेबाबांची कीर्तन शैली सर म्हणजे एक प्रकारचा एक नाट्यप्रयोगच होता, ज्यात अभिनय होता, विनोद होता, वऱ्हाडी लोकभाषा होती
0: आणि डोळ्यात अंजन घालणारी एक पद्धत होती त्यांची.
1: आणि मग उल्लेख केल्याप्रमाणे संतांचे पुरावे होते, दाखले होते,
0: दाखले होते,
1: दाखल्याशिवाय ते पुढे जात नव्हते. म्हणून त्यांनी कोणती प्रचलित व्यवस्था स्वीकारली नाही. त्या कीर्तनामध्ये ह्या परंपरागत विचारांचा त्यांनी त्याग करून टाकला होता. सदाचार, नीतिमत्ता, परोपकार, सहानुभूती, स्वालंबन, स्नेह आणि विश्वास हे सगळे त्यांच्या प्रबोधनाच्या वाटेवरचे चमकणारे प्रकाश स्तंभच होते. आणि बाबांनी त्यासाठी भ्रमणयात्रा केली आणि ही भ्रमणयात्रा कीर्तनासाठी केली आणि कीर्तन यात्रा ही माणसांना माणूस बनवणारी त्यांची शोध आहे. म्हणून त्यांचं जी दशसूत्री आहे, त्यांचे दृष्टांत आहेत, त्यांच्या कीर्तनातली अस्सल वऱ्हाडी लोकभाषा आहे, लोकजीवनातली त्यांची उदाहरणं आहेत, त्यावर भगतांनी लिहिलेलं आहे, अत्र्यांनी म्हटलं आहे, प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे की वारकरी कीर्तन परंपरेतली एक अनोखी परंपरा गाडगेबाबांनी विकसित केली. दृष्टांत आणि अभंगाचे त्यांनी पुरावे दिले आणि म्हणून आशयाची थेट ते उकल करतात, ते मोघम ठेवत नाही. आजकाल संस्कृत प्रचूर, अतिशय तत्वज्ञानाला विळखा घालणारी कीर्तन आणि दुसरीकडे अत्यंत रंजनाच्या आहारी जाणारी आजची कीर्तन परंपरा,
0: बरोबर आहे,
1: जी लोकांना फक्त रंजनाकडे घेऊन जाते, त्यातून प्रबोधनाची सूत्र मिळतच नाही.
0: नाही, आणि त्यामध्ये व्यवहार खूप मोठा असतो
1: आणि व्यवहार आहे
0: सर.
1: त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं ही कीर्तन शैली गाडगेबाबांची आपण स्वीकारली पाहिजे. ते म्हणतात ना की शेंदूर माखुनिया धोंडा, पाया पडती पोरे रांडा, देव दगडाचा केला गौंडी त्याचा बाप झाला, देव सोन्याचा घडवी.

0: सोनार त्याचा बाप झाला, सोडून या खऱ्या देवा करी म्हसोबाची सेवा। बाप हो तुम्ही कोणाची सेवा करता? म्हसोबाची। बोला गोपाला गोपाला देव करनंदन गोपाल। आदान प्रदान होते विचाराची सर, प्रश्नोत्तरी होते, त्यातून लोकांना ते उत्तर द्यायचे आणि अधून मधून गोपाला गोपाला आणि टाळ्यांचा गजर। ते म्हणायचे बाप हो ज्याले हात आहेत त्यानंच वर कर जा, त्यानंच वाजव जा, असं जेव्हा ते म्हणायचे लोकांचं स्पिरिट जागृत व्हायचं, सगळे हात वर करायचे, टाळ्यांचा गजर व्हायचा, गोपाला गोपाला व्हायचं आणि पुन्हा गाडगे बाबा व्यसनांकडे यायचे, नरबळी या विषयाकडे यायचे। अशा पद्धतीचं त्यांचं कीर्तन होतं। प्रसिद्ध साहित्यकार प्रकी अत्रे असं म्हणतात की सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात आणि गाडगे बाबांना पाहावे
1: कीर्तनात। क्या बात आहे, वा वा। सर अगदी शेवटचे काही मिनिट उरलेले आहेत, जाता जाता मला एका महत्वाच्या विषयाकडे तुम्हाला आणायचं की गाडगे बाबांचं मृत्यूपत्र हे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार असं होतं, तर निस्वार्थतेबद्दल, विषयाला धरून त्यांच्या निस्वार्थतेबद्दल आपल्याला काय सांगता येईल?
0: सर त्यांच्या मुलीला, त्यांची मुलगी आणि त्यांचे जवाई हे जेव्हा त्यांच्या स्थापन केलेल्या धर्मशाळेत राहायला जातात तेव्हा त्यांना ते कळतं, तेव्हा गाडगे बाबा त्या आपल्या जवायला आणि मुलीला बाहेर काढून
1: बाहेर काढतात
0: आणि सांगतात बेटा ही सार्वजनिक मालमत्ता आहे, ही तुला राहता येणार नाही। त्यांचा एक दुसरा भक्त त्यांना आधार देतो, हे तेव्हा त्यांना कळतं, तेव्हा गाडगे बाबा आपल्या मुलीला पत्र लिहितात, त्या म्हणजे पाहुणे ज्यांनी आधार दिला त्या सेवकाला पत्र लिहितात की मला असे कळले की माझी मुलगी आणि जवाई तुझ्याकडे राहायला आले आहेत, आम्ही जातीने परिट आहोत, आम्हाला उत्तम कपडे स्वच्छ धुता येतात, त्यांच्याकडून कपडे धुवून घेत जा, नंतर त्यांना खाऊ घालत जा, काय अन्यन घालणार आहे। आणि त्यांचं मृत्यूपत्र म्हणजे अलीकडच्या आजच्या वर्तमान स्थितीमध्ये मी जेव्हा नजर टाकतो, स्वार्थतेने बरबटलेली ही सगळी तथा कथित भोंदू साधू जेव्हा मी पाहतो आणि आजच्या भाषेमध्ये फाईव्ह स्टार बाबा हा नवा एक सज्जन्म शब्द जन्माला आला आहे, त्या पार्श्वभूमीवर गाडगे बाबांचं मृत्यूपत्र डोळ्यात अन्यन घालणार आहे। निस्वार्थतेचं कंकण बांधणारा हा बाबा म्हणतो मृत्यूपत्रामध्ये, त्याच्या ओळी आहे, तो म्हणतो या मिळकतीवर, गाडगे बाबांनी हजारो इमारती उभ्या केल्या, वसतिगृह, शाळा, खूप सारी, आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे। मुंबईला जर गेलात तर तुम्हाला मेन स्टेशनला तिथे रोगी जे पेशंट आहेत त्यांना राहायला गाडगे बाबांच्या मिशनच्या धर्मशाळा आहेत, 10 रुपयात तुम्हाला राहायला मिळतं। तर ते म्हणतात या मिळकतीवर माझे वारस आप्त किंवा शिष्य यांचा कोणत्याही प्रकारचा हक्क नाही, स्वतःसाठी या पृथ्वीच्या पाठीवर एक टीजभर जमीन न ठेवणारा आणि लाखो लोकांच्या घरदारासाठी पोटा पाण्यासाठी अहोरात्र काबाळ कष्ट करणारा आपल्या इतिहासातला पहिला महापुरुष संत म्हणजे गाडगे बाबा।
1: क्या बात आहे। मला म्हणजे गाडगे बाबांनी जर म्हटलं की नाही घर नाही दार नाही जासरे माऊली अशा अभागी जीवाला झाडं देते रे सावली, पर्यावरणाचा पण संदेश आहेच पण स्वतः ते इतका मोठा वृक्ष झाले जसं तुम्ही आता उल्लेख केला की असंख्य लोकांना सावली दिली, तर आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि तुम्ही फार सुंदर त्यांच्या, एक तर तुम्ही स्वतः विश्लेषक आहात म्हणून तुम्हाला बोलता येतं, अभ्यासक आहात म्हणून तुम्ही त्याबद्दल नाही, हे खरंच तुमचं पूर्ण पूर्ण श्रेय श्रोते हो। तर विज्ञाननिष्ठ कर्मयोगी संत गाडगे बाबा या विषयावर चर्चा करण्याकरता आज आपल्या सोबत होते डॉक्टर राजेश मिरगे। जाण्यापूर्वी तुमचे खूप खूप आभार, एका छान विषयाबद्दल आमच्याशी चर्चा केल्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद आणि आपण इथं थांबूया।
0: आभारी आहे मी सुद्धा।
1: नमस्कार।
0: नमस्कार। नमस्कार।
2: श्रोते हो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात विज्ञाननिष्ठ कर्मयोगी संत गाडगे बाबा विचार आणि कार्य या विषयावर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात। या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य नितीन भट यांचं तर तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं। तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम। माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम नमस्कार अमरावती। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल।

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: प्रमाण 101.5 मेगाहर्ट्स वर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10:31 झाली आहेत. श्रोते हो अनिता, वेळ झाली आहे आपल्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकण्याची. गीत गंगा.
2: गीत गंगा.
1: श्रोते हो, गीतगंगा कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत लता मंगेशकर यांनी गायलेल्या किचक वध या चित्रपटातल्या गीतानं. ग. दि. माडगुळकर यांचे शब्द, संगीतकार मास्टर कृष्णराव.

हेच माझं माहेर या चित्रपटातलं गीत ऐकवित आहोत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात. गीत शांता शेळके यांचं, संगीतकार अशोक पत्की.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा, आणि यानंतर या कार्यक्रमातलं गीत आहे संत वाहते.

0: पुढचा स्वर आहे उषा मंगेशकर यांचा पिंजरा या चित्रपटातलं हे गीत आहे. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं, संगीतकार राम कदम.
1: काय झालं? अगं हो, अशी कुठं चालली?

श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे रंगल्या रात्री अशा, या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं. वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली ही शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची.

देवापुढे हे माणूस या चित्रपटातलं गीत ऐकवीत आहोत. सुरेश वाडकर यांनी गायलेलं मादा देवकाते यांचे शब्द आहेत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं आहे.

0: श्रोतेहो आणि या गीताबरोबरच आजच्या गीतगंगा कार्यक्रमाला इथंच विराम देत आहोत.
1: गीत गंगा चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ.

0: कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
2: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार.
3: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं.
2: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
3: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया.
2: मृत्यूनंतरही जग बघूया. चला नेत्रदान करूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: FM आणि 101.5 MHz वर आपण ठेवून गेलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आणि आता वेळ होते आपल्या गीतगुंजन या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात नये तराने अंतर्गत ऐकूयात नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम
1: गीतगुंजन. जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा गीतगुंजन. गीतगुंजन
0: श्रोतेहो, गीतगुंजन कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि पहिलं गीत आहे परिणीता या चित्रपटातलं, सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं. स्वानंद किरकिरे यांचे शब्द आहेत, संगीतकार शांतनू मोहित्रा.

सागर या चित्रपटातलं गीत ऐकविता होत आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या युगल स्वरात, गीतकार जावेद अख्तर, संगीतकार आर डी बर्मन.

श्रोते आणि यानंतरचं गीत आहे हिना या चित्रपटातलं, जे गायलंय लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी. सईद कादरी यांचे शब्द, संगीतकार रवींद्र जैन.

श्रोतेहो, आणि यानंतरचं गीत आहे बर्फी या चित्रपटातलं रेखा भारद्वाज यांनी गायलेलं. शब्द परत एकदा सईद कादरी यांचे आहेत, संगीत प्रीतम यांचं.

श्रोते यानंतरचं गीत आहे पुकार, या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सोनू निगम यांच्या युगल स्वरात. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार ए आर रहमान.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांच्या युगलस्वरात. संगीत संजय लीला भन्साली यांचं.

श्रोते हो, हे गीत आहे अनुराधा पौडवाल आणि जॉली मुखर्जी यांच्या युगल स्वरात साहिबा या चित्रपटातलं. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार शिवहरी.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे टशन, या चित्रपटातलं उदित नारायण आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं. शब्द आहेत कौसर मुनीर यांचे, संगीतकार विशाल शेखर.

श्रोते हो नयनतारा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे गोपी किसन या चित्रपटातलं कुमार सानू आणि पौर्णिमा यांच्या आवाजात. गीतकार समीर, संगीतकार आनंद मिलिंद.

श्रोते हो आणि आता नयतराने कार्यक्रमाचा समारोप करतो आहोत. आशिकी टू या चित्रपटातल्या गीतानं जे गायलंय श्रेया घोषाल यांनी, गीत संदीप नाथ यांचा आहे, संगीतकार अंकित तिवारी.

0: श्रुति हो हा होता सा नए तरह ने कार्यक्रम
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा गीत गुंजन गीत गुंजन
0: एफएम 101.5 मेगाहर्ट्ज वर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आलंय. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र सिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धेंड कला पुरस्कार, जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, झुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाचे अक्षरशः लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्व आणखी प्रकर्षानं जाणवतं.

लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाया न दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.

श्रोतेहो, आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे अधर्व म्हणून ज्यांना मानलं जात ते जगद्गुरु तुकोबा राय यांचा आहे। अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही। आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात। तुकाराम महाराजांची गाथा माहित नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही। आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर, भक्तीपर, उपदेशपर, वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे। या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणी हेची जीवन साचुकारे जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा। श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो। आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय, पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही। एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो, पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पाण्याला जीवन असं म्हणतात। आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं। जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होते त्या ऑक्सिजनची किंमत।

तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का, आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक गिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का, आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडस मला सोसवेल एवढं कोमट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली, पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं, आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतवून दिलं. आमचे किसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगी सुई म्हणायला लागला आणि त्या नावाने तो स्वतःची ओळख द्यायला लागला.

हा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा? अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का? आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे, आणि म्हणून तो स्वतःला तेगी सुई म्हणायला लागला आणि त्या नावाने तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोब महाराज आपल्याला सांगतात की तेगी सुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा नर्मदा सिंधू कावेरी यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंति वृक्षा परोपकाराय वहन्ति नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो? खुशालपणे केर कचरा प्लास्टिकच्या पिशव्या गाळसाळ निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो, आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर माझा परिसर स्वच्छ राहावा, पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो, आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे, ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो, पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या तळे विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना, हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणी विहीन जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु पक्षी प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये, पाणी नसेल तर तुम्ही काय कराल?

एक थेंब महत्त्वाचा आहे. एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्व कळवून दिले. भागवतामध्ये व्यास महर्षीनी श्रोते वर्णन केले. आपल्याला सगळ्यांना कालिया मर्दनाची कथा माहितीये. कालिया मर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा. हाच संदेश आपली पुराण आपल्याला देतात नाही का? आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा आपल्याला

बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का। पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीभर पाणी ओता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून बाहेर, आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटली पाण्याची प्यायला आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा, त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते, पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिवळ झालं म्हणून। आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे, मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे, पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबाराय आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसं आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम, अमृत हा समान आहे, त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे, आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते, त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे, पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो, झाडं लावत नाही झाडं तोडतोय आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय, आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय, अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल, आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय, त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय, आज नळ 24 तास आहेत पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यातनं हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम महाराज मूळ

आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळतं. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल, आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भर

श्रोतेहो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोतेहो आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण आणि

इक्ष्वाकु कुळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्य कारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र, ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते, आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन, अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चालले. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे. आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय, तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा. असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे, जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो, तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय आणि इंद्राने वेषांतर केलंय, रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला, श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्राने तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय गुरु.

इंद्राने तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्राने तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत.

असं वाटलं त्या सगर पुत्रांना की हा ढोंगी आहे, यानेच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगर पुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेलेत श्रोते हो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगर पुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगर पुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार, आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहताय. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली, पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाही. 60,000 आहेत चुलते आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये, आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगर पुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय आणि अंशुमननी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेलं आहे. ते पाहिलं आणि खूप वाईट वाटलंय आणि म्हणून वर्णन केलं आरेमध्ये.

अंशुमन राजाने कपिल मुनींना नमस्कार केलाय, सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय, आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगराने अश्वमेध 100वा पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमनी गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमनचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधीही संपायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीप, राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे आणि राज्य कारभार सुरू केलाय पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती

आणि अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथानी आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्याला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथानी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा प्रवाह

आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही. आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर. आणि म्हणून म्हणाला, मी शिवाची आराधना करेन, पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अग आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत, आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. कितीही पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं, तरी सज्जनांचे पदस्पर्श तुझ्या जलाला झाला कि तू पावन होशील. बरं, तू मुळातच पावन आहेस. आणि म्हणून मी आता शिवांची आराधना करतो.

म्हणून शंकरांची आराधना केली आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकरांनी आपल्या जटेमध्ये श्रोते हो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथांनी प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली. म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय गंगा मागून चालले. सगळे प्रदेश पावन केले आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं. मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नांनी भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाले आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथांनी ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या पाण्याचे स्रोत विहिरी तलाव तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा राहवलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय उपदेश केलाय त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा

शालन करत नाही. आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत. आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी, दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा, असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारत वर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करूया.

आणि अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. ओ त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसतं आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा जो उतरली आहे, गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली. ओ या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो. ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र होऊया. आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या, तळी, विहिरी, नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय, आणि आपल्या आयुष्यावरती, आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय, आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात, आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा, जतन करून ठेवा, की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का? आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं श्रोते व नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं, तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया हवाच्या मने त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोते व सांगून ठेवलंय, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे, त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय मूळ पद्यात

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते.

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन या या या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचा 1 वाजला आहे आणि आता आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण। आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक

0: अंतरिक्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 दा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉक्टर जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या

0: मार्गावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: विविध भारती पर बहती है सुरों की सरिता. घोलती है आपके जीवन में शास्त्रीयता. बारीकियां रागों की श्रृंगार सुरों का समय बीता, दौर बदले, कायम है संगीत की मधुर पाठशाला. हर रोज सुबह और शाम 6:45 पर संगीत सरिता सिर्फ विविध भारती पर. आप सुन रहे हैं विविध भारती, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम है सुरीला सफर और इसी सफर में हम यात्रा कर रहे हैं बहुत सुंदर नगमों के साथ. और उन्हीं नगमों में हमारे श्रोताओं ने बड़ी अच्छी अच्छी

100.5 MHz वर आणि न्यूज ऑन ही आय आर या मोबाईल ऍप वर आपण ठेवून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोतेहो, दुपारचे 3 वाजता आहेत। आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत, तोवर प्रतीक्षा करावी।

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं

0: त्या म्हणाल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचं प्रतिबिंब GST महसुलात पाहायला मिळतं असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 दा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही NTA नं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यास

0: साठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या, त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वरही. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
4: हम तो रसोई में पैरों न धरेंगे जब तक बहू के सिर हत्या का पाप रहेगा. हाँ
5: कहती तो ठीक हो तुम सब. अब जब तक बहू के सर से हत्या न उतर जाए तब तक ना कोई पानी पी सकता है ना खाना खा सकता है. अरे बहू बहू ये क्या कर डाला है?
6: अब इब का हुई अम्मा जी. हाँ. कहो तो पंडित जी को बुला ले हम.
5: हाँ ठीक कहती हो. अरे हाँ जाओ जल्दी से जाओ जाओ पंडित जी को बुला लो.
7: बिल्ली की हत्या की खबर बिजली की तरह पड़ोस में फैल गई. पड़ोस की औरतों का रामू के घर तांता बंद गया. चारों तरफ से प्रश्नों की बौछार और रामू की बहू सिर झुकाए बैठी. पंडित परम सुख को जब ये खबर मिली उस समय वो पूजा कर रहे थे. खबर पाते ही वे उठ पड़े.
8: सुनती हो भगवान.

नमस्कार श्रोते हो, 537.6 मीटर्स मध्यम लहरींवर तसंच 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही अस्मिता वाहिनी आहे. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू होत आहे. डीटीएच वाहिनीच्या श्रोत्यांचेही स्वागत. सुरुवातीला ठळक घडामोडी.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पेट्रोलच्या दरात आज 2 रुपये 61 पैसे तर डिझेलच्या दरात 2 रुपये 71 पैशांची वाढ झाली। या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111 रुपये 21 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97 रुपये 83 पैसे प्रतिलिटर झाले आहेत। गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदारला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे। हवालदारनं नीटच्या परीक्षेत भौतिकशास्त्राचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे। राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला। महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात 1 गाडी दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला। धुळे जिल्ह्यात लळिंग घाटात झालेल्या दुसऱ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील। या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवर

0: यांना पद्मसन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून थोड्याच वेळात सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 312 अंकांची वाढ नोंदवत 24,032 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: चर्चा की। सोशल मीडिया पोस्ट में श्री प्रधान ने बताया कि उन्होंने आधारभूत शिक्षा को मजबूत करने, शिक्षा को अधिक कौशल उन्मुख बनाने और भारतीय भाषाओं को प्रोत्साहित करने की आवश्यकता पर चर्चा की। संस्कृति और पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत ने आज नई दिल्ली में तुहिन सेना की पुस्तक नक्सल आतंक पर विजय का विमोचन किया। इस अवसर पर श्री शेखावत ने नक्सली हिंसा के विरुद्ध लंबे संघर्ष पर प्रकाश डाला और इसे समाप्त करने में सुरक्षा बलों और सरकार की सराहना की। क्वाड के विदेश मंत्रियों की बैठक कल नई दिल्ली में होगी। इसमें ऑस्ट्रेलिया के विदेश मंत्री पेनी वोंग, जापान के विदेश मंत्री तोशिमित्सु मोतेगी और अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो हिस्सा लेंगे। विदेश मंत्री डॉ एस जयशंकर बैठक की अध्यक्षता करेंगे। अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो ने कहा है कि अमेरिका और ईरान ने होर्मुज जल डमरू मध्य को फिर से खोलने के लिए वार्ता में महत्वपूर्ण प्रगति की है। संवाददाताओं से बातचीत में मार्को रूबियो ने कहा कि ईरान के परमाणु कार्यक्रम और क्षेत्रीय सुरक्षा पर प्रारंभिक समझौता व्यापक वार्ता का मार्ग प्रशस्त कर सकता है। अमेरिका के विदेश मंत्री 4 दिन की भारत यात्रा पर हैं। नॉर्वे शतरंज प्रतियोगिता आज से नॉर्वे के ओस्लो में शुरू हो रही है। टूर्नामेंट भारतीय समयानुसार 8:30 बजे से शुरू होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोझरी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान। आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ। काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका। आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या पूर्व मान्सून पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी अमरावती जिल्ह्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक जनार्दन बापू बोथे यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। आपला हा पुरस्कार तुकडोजी महाराजांच्या विचारांना समर्पित असल्याची भावना बोथे गुरुजी यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली।
2: भारत सरकारने मला तो पद्मश्री पुरस्कार दिलाय। हा पुरस्कार तर मी पहिलेच राष्ट्र तुकडोजी महाराजांच्या चरणी मनोमन अर्पण केलाय। माझी श्रद्धा आहे त्यांच्या प्रती। परंतु अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत जिवंत मंडळ आहे आजच्या घडीला, त्यांनी मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे। हा सर्व त्यांच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो।
1: नागपूरचे उद्योगपती समाजसेवक आणि ऑपरेशन सिंदूरसाठी शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनाही आज पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आज राष्ट्रपती भवन इथं आयोजित पद्म पुरस्कार वितरण समारंभात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते। यावेळी 61 जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। त्यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येणार आहेत। महाराष्ट्रातून यंदा 15 जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। SIDBI म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया च्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचं आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या चलन साठ्यावर ताण येतो। अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केली आहे। त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या।
3: फॉर बिझनेसेस अँड कॉमन पीपल इट कॅन मीन हायर फ्युएल कॉस्ट, डिलेड कार्गो, कॉस्टलियर शिपिंग, शॉर्टेज ऑफ इनपुट्स, प्रेशर ऑन वर्किंग कॅपिटल and uncertainty in export orders. Just imagine all of them coming.

0: coming together because of that West Asia crisis, what is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
1: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहे. 15 मे पासून आजपर्यंत 4 दा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. कापूस कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. पेट्रोल दरवाढीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईनं पिसलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून सरकारनं तात्काळ मागे घ्यावी आणि महागाई नियंत्रणात ठेवता येत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुर्ची सोडावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज नीट परीक्षेतील वारंवार होणाऱ्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पेपर फुटीच्या आधीच्या घटनातून राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं कोणताही धडा घेतलेला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि आलोक आराधे यांच्या पीठानं केंद्र सरकार एनटीए आणि सीबीआयला नोटीस बजावत या प्रकरणी स्पष्टीकरण मागवलंय. तसंच एनटीएच्या कामकाजातील सुधारणांबाबत माजी इस्रो प्रमुख के राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी कशी झाली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान एनटीएनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. सरकारनं बकरी ईदची सुट्टी 28 तारखेला जाहीर केली त्यामुळे हा बदल केला आहे. या परीक्षेच्या उमेदवारांसाठी सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. मुंबईत 15 ते 21 जून दरम्यान या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या द्वैवार्षिक महोत्सवात प्रामुख्यानं माहितीपट लघुकथापट आणि अॅनिमेशन अशा नॉन फीचर फिल्मचा समावेश असतो. सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी 10 लाख रुपयांचा सुवर्ण शंख पुरस्कार दिला जातो. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरातील वाढत्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देत पश्चिम नागपुरात तात्काळ 24/7 अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. झिरो लोड शेडिंगच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारलं जात असताना नागरिकांना वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिंगाबाई टाकळी ताभा गिट्टी खदान सदर रवीनगर अंबाझरी फुटाळा आदी भागांमध्ये दिवस रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालया बाहेर निदर्शन करत राज्य सरकार आणि वीज विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासन आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप ठाकरे यांनी केला. वीज कपात तात्काळ थांबवली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक 2026 साठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या 23 मे रोजी जिल्हाधिकारी तहसील नगर परिषद आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. मतदार यादीवरील दावे आणि हरकती 29 मे पर्यंत दाखल करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 4 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या माने रुग्णालयात बेकायदेशीर गर्भलिंग निदान तपासणी रुग्णालयाचे संचालक माजी सरपंच डॉक्टर विवेक माने यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या रुग्णालयात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं सापळा रचून ही कारवाई केली. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भालांजन गावाजवळील विहिरीत एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये 35 वर्षीय विजय किराडिया आणि त्यांच्या 4 लहान मुलांचा समावेश असून प्राथमिक माहितीनुसार ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जळगाव जामोद पोलीस आणि

वैद्यक पथकाने घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून अमरावती आणि पश्चिम विदर्भात कमाल तापमान 45 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 27 आणि 28 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता असून तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होऊ शकते. अमरावती अकोला परिसरात 29 आणि 30 मे रोजी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मान्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागात तसंच मध्य पूर्व बंगालच्या उपसागर आगारात पोहोचला असून 30 मे पूर्वी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी इथं आज सर्वाधिक 46.6 दशांश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ गडचिरोली इथं 46.2, चंद्रपूर आणि नागपूर इथं 45.6, अकोला इथं 44 आणि गोंदिया इथं 43 तर वर्धा इथं 42 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोझरी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण। रघुवीर खेडकर जुजरवासी, श्रीरंगदेव बालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी। राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू, 25 जखमी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर यन राजम यांना पद्म विभूषणनं सन्मानित करण्यात आलं। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्म विभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला। प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आला। जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला। कला साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, IIT मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता। राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंगदेव बालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं। याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिलाय, तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रांतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय उर्दू शाहमंडळाच्या प्रचारकांचा, हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो।
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। CDB म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे। सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली।
2: टू शील्ड सिटिझन्स देअरफॉर अँड बिझनेसेस फ्रॉम द स्टीप राइज इन ग्लोबल क्रूड प्राइसेस, सेंट्रल एक्साइज ड्युटी ऑन पेट्रोल अँड डिझेल वॉज रेड्युस्ड बाय 10 रुपीज पर लिटर। द गव्हर्नमेंट इज एस्टिमेटेड टू टेक अ रेव्हेन्यू इम्पॅक्ट of over 1 lakh crore on this one score.

0: in the year 26-27 because of this one decision.
1: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

अधिमूल्य भरा। नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे। विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली। मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती। हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे। राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला। महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले। हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला। या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले। टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला। हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे। यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली। आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला। कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला। अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवूळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे। लातूर

जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देव बालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: सुने कार्यक्रम हवा महल।
1: सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे।
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
4: ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: अमृत कलश।
3: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
4: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
3: यांची आशीष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात।
5: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे, याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो। एक तर मी सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही। दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो। उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील। तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुस करून खायचं।
3: अच्छा।
5: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा। या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे।
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
4: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: अमृत कलश।
1: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती। श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे।
3: रात्रीचे 8:05 होत आहेत।

0: आकाशवाणी मुंबई। गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण। नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला। प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं। जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला। कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजरवासी यांचा त्यात समावेश होता। राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं। याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिलाय तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय बौद्ध संघाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळालाय असं मी समजतो।
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतोय। सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली।
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं। ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं।

पेट्रोलच्या दरात आज 2 रुपये 61 पैसे तर डिझेलच्या दरात 2 रुपये 71 पैशांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111 रुपये 21 पैसे प्रति लिटर तर डिझेलचे दर 97 रुपये 83 पैसे प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102 रुपये 12 पैसे आणि डिझेल 99 रुपये 51 पैसे प्रति लिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमूर समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्या समोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही NTA नं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख K राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनाई घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. होमूरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर N राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र

आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.